सर्वजान्तरं नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वकापे नमो सर्वधापे नमो सर्वकाले नमो सर्वकाले नमस्तास्तदेव नमस्तंगपेव नमस्तंगजनमे नमस्तंगसुभनमे नमो सर्वगौणे नमो सर्वभावणे नमो सर्वरंगे नमो सर्वभंगे नमो कालकाले नमस्तास्तदयाले नमस्तंगवर्णे नमस्तंगमरणे नमस्तंगजरारंग नमस्तंगवरदारंग नमो सर्वतंदे नमो अस्तबंदे नमस्तंग नरसाके नमस्तंग नरवाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे नमस्तंग अनंते नमस्तंग महांते नमस्तास्तराके नमस्तंग सुहागे नमो सर्वसुखं नमो सर्वभोगं नमो सर्वसुखं नमो सर्वभोगं नमो सर्वज्ञानं नमो परमदानं नमो सर्वमंत्रं नमो सर्वयंत्रं नमो सर्वतंत्रं नमो सर्वतंत्रं तंत्रं

नमो सर्वकाले नमो सर्वकाले नमो सर्वरूपे नमो सर्वरूपे नमो सर्वकापे नमो सर्वधापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्तदेव नमस्तंगपेव नमस्तंगजनमे नमस्तंगसुभानमे नमो सर्वगौणे नमो सर्वभौणे नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे नमो कालकाले नमस्तस्तदयाले नमस्तंगवर्णे नमस्तंगमरणे नमस्तंगजरारंग नमस्तंगकृतारंग नमो सर्वतंदे नमोस्तवंदे नमस्तंगनरसाके नमस्तंगनरभाके नमस्तंगरीमे नमस्तंगकरीमे नमस्तंगानन्ते नमस्तंगमहान्ते नमस्तस्त्रागे नमस्तंगसुभागे नमो सर्वसुखं नमो सर्वपोकं नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो योगयोगे नमो भोगभोगे नमो सर्वदयाले नमो सर्वपाले चाजरी साङ्गप्रसाद अरूपानूपाजूहापूहलेखपेघनाम कामादेहपेहजीता पीता त्रमानन्द अनतर्वर्ग सर्गय नीलः अनादः अजय जादय अजनमः वर्णः पूता पर्णः गाञ्जा पाञ्जा चूजा जाञ्जा मीकर पीक दन्तः बन्धः निर्भूजः असूजः अकालः अजालः अल्लाह जाय अनन्तः महान्तः